0: सौंदर्याची नव्हे तर उत्तम आरोग्याचीही ओळख असते. आज आपण त्वचा या महत्वाच्या अवयवा संबंधी त्यांच्या आरोग्यासंबंधी अधिक जाणून घेणार आहोत. आजच्या आपल्या निशिगंध मराठी कार्यक्रमात प्रसारित करीत आहोत त्वचा आणि आरोग्य या विषयावर त्वचा रोग तज्ज्ञ डॉक्टर प्रणोती देशपांडे यांची सीमा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत. ऐकूयात तर. श्रोते हो नमस्कार. श्रोते हो, त्वचा ही मानवी शरीरातील सर्वात महत्वाचा अवयव आहे जी बाह्य वातावरणापासून आपलं रक्षण करते, बाहेरील जंतुसंसर्ग रोखते, शरीराचं तापमान नियंत्रित ठेवते आणि सर्वात महत्वाचं म्हणजे सूर्याच्या प्रकाशात व्हिटॅमिन डी तयार करते. यासारखी महत्वाची कामं आपली त्वचा करत असते, त्यामुळं आपली त्वचा ही निरोगी असणं अत्यंत महत्वाचं आहे. अशा निरोगी त्वचेची काळजी कशी घ्यावी, काही समस्या असतील तर काय उपाययोजना कराव्या यासंबंधी मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलं आहे प्रदीर्घ अनुभव असलेल्या त्वचारोगतज्ञ डॉक्टर प्रणोती देशपांडे यांना. नमस्कार डॉक्टर प्रणोती देशपांडे मॅडम, तुमचं आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये मनपूर्वक स्वागत.
1: खूप खूप धन्यवाद.
0: डॉक्टर प्रणोती देशपांडे मॅडम, निरोगी शरीरासाठी जसं आरोग्य महत्वाचं असतं आणि तितकंच महत्वाचं आपली निरोगी त्वचा पण असते, तर माझा पहिला प्रश्न असा आहे की त्वचा आणि आरोग्य यांचा परस्पर संबंध कसा आहे?
1: परस्पर संबंध तर नक्कीच आहे, कारण तुमची जर त्वचा निरोगी राहण्यासाठी आरोग्य उत्तम असणं खूप गरजेचं आहे. जर कोणताही आजार तुम्हाला जडला तर तो त्वचेवरती त्याचा परिणाम दाखवतो. काही आजार हे असे असतात की ज्यामध्ये त्वचा रोग पहिल्यांदा स्टार्ट होतो, लक्षणं येतात त्वचेवरती, काही पुरळ उठणे म्हणा किंवा त्याच्या सिम्पटम्स दर्शवते आपली बॉडी, आणि मग नंतर तो आजार ऍक्च्युली डायग्नोज होतो, त्याचं निदान होतं. त्याचप्रमाणे कमी ताण, व्यवस्थित उत्तम झोप, सकस आहार, नियमित व्यायाम या गोष्टींमुळे तुमचं आरोग्य जसं व्यवस्थित राहतं तशीच त्वचा सुद्धा तजेलदार आणि निरोगी राहते. त्यामुळे या सगळ्या गोष्टी आयुष्यामध्ये तुम्ही इनकॉर्पोरेट करणं खूप गरजेचं आहे.
0: बरोबर. जसं ऋतू बदलतात तसं त्याचे त्वचेवरही परिणाम दिसतात, तर ऋतू बदलाचे काय काय परिणाम त्वचेवर दिसतात आणि अशा वेळी काळजी कशी घ्यावी?
1: ऋतू बदलाचे परिणाम त्वचेवर नक्कीच जाणवून येतात. जसं की हिवाळ्यामध्ये त्वचा खूप कोरडी होते, उलते म्हणतो आपण त्याला, खूपच अशी खडबडीत होऊन जाते आणि त्यामुळे मग खास सुटते अंगाला, त्वचा लालही होऊ शकते, एक्झिमा अशा आजारांचं प्रमाण वाढतं. त्याला आपण विंटर एक्झिमा म्हणतो, म्हणजे हिवाळ्यात होणारा एक्झिमा जो की मेनली त्वचेमधला ओलावा कमी होण्यामुळे होतो. त्याचप्रकारे पावसाळ्यामध्ये बुरशीजन्य संसर्ग जे असतात त्याचा प्रादुर्भाव खूप होतो, म्हणजे फंगल इन्फेक्शन्स, रिंगवर्म वगैरे अशी इन्फेक्शन्स जास्त बघायला मिळतात. आणि तेल बनवणाऱ्या ज्या ग्रंथी असतात स्किनवर त्या सुद्धा ब्लॉक होतात. त्या ब्लॉक झाल्यामुळे पुरळ उठणे किंवा रॅशेस येणे हे खूपच कॉमन आहे पावसाळ्याच्या दिवसात. आणि या व्यतिरिक्त उन्हाळ्यामध्ये घामामुळे वेगळ्या घामाच्या रॅशेस होणे, वेगवेगळ्या फोल्ड्स जिथे बॉडीचे असतात त्या ठिकाणी, त्या व्यतिरिक्त पुरळ पण उठणे, असे आजार ऋतू बदलाप्रमाणे दिसून येतात. ऋतू जसा बदलतो तसं बाहेरचं तापमान कमी जास्त झाल्यामुळे त्वचेवर पण त्याचा, मेनली त्वचेच्या ग्रंथींवरती त्याचा परिणाम दिसून येतो आणि त्यामुळे हे आजार उद्भवतात.
0: बरं, मग अशा वेळी काय उपाययोजना करावी?
1: त्या ऋतूनुसार, तुम्ही उन्हाळा असेल तर घाम आणि बाहेरचं तापमान वाढलेलं असणार आहे त्यामुळे फार हेवी मॉइश्चरायझर वापरता कामा नाही, लाईट वेट मॉइश्चरायझर वापरलं पाहिजे. सनस्क्रीन सुद्धा लाईट वेट असावं, पण सनस्क्रीनचा SPF थोडा उन्हाळ्याच्या दिवसात आणि पावसाळ्याच्या दिवसात जास्त असावा. हिवाळ्याच्या दिवसात तो SPF 30 पर्यंतचा सनस्क्रीन वापरला तरी चालतो आणि हिवाळ्याच्या दिवसात मात्र हेवी सेरामाइड नावाचे घटक असलेली अशी मॉइश्चरायझर्स वापरावीत. त्यामुळे तुमची त्वचा कोरडी नाही होणार आणि त्वचेमधला ओलावा टिकून राहील. याचबरोबर पावसाळ्यामध्ये आणि उन्हाळ्यामध्ये स्पेसिफिकली आर्द्रता वाढते त्यामुळे घाम खूप येतो आणि म्हणून पाणी जास्त प्यावं. नॉर्मली आम्ही ऍडवाइस करतो 2.5 to 3 liters पाणी रोज तुम्ही प्या, पण उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये थोडं जास्त, म्हणजे 3 to 4 liters पाण्याचा इंटेक वाढवावा. जर तुम्ही ऍक्टिव्ह असाल, काही एक्सरसाइज व्यायाम नियमित करत असाल तर घामाद्वारे तेवढं पाणी जातं आणि तुम्हाला पाण्याची गरज पडते. आणि जर पाणी जर शरीरातलं कमी झालं तर ते लगेच पहिला ऑर्गन जो आहे त्याच्यावर दिसून येतं ती म्हणजे त्वचा.
0: बरोबर.
1: ती निस्तेज होते, खूप डल होते आणि खूप कोरडी पडते, डिहायड्रेशन म्हणतो आपण,

0: त्याच्या साईन्स त्वचेवरती दिसून येऊ लागतात.
1: बर
0: म्हणून काळजी ही ऋतू बदलानुसार घ्यायलाच पाहिजे.
1: घ्यायलाच हवी. आता बाहेरनं आपल्याला कळतं की हे त्वचा विकार आहेत, पण त्वचेची काळजी चांगली घेण्यासाठी कोणती जीवनसत्वे त्वचेसाठी आवश्यक आहेत आणि आहार कसा घ्यावा आपण?
0: तर त्वचेसाठी व्हिटॅमिन ए, अ व्हिटॅमिन क म्हणजे सी व्हिटॅमिन, व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स ग्रुप आपण म्हणतो, त्यामध्ये B1, B2, B3, B5 आणि B12 ही व्हिटॅमिन्स असतात. याच्या व्यतिरिक्त काही मिनरल्स असतात जे की झिंक, आयर्न, कॅल्शियम, तर हे सर्व त्वचेसाठी खूप गरजेचे आहेत. व्हिटॅमिन ए मुळे आपल्या त्वचेचा जो लेअर असतो जो दरवेळी 36 to 40 days मध्ये निघत असतो आणि नवीन त्वचेचा वरचा लेअर येतो, ती प्रोसेस व्यवस्थित स्मूथ होते. तुम्हाला जेव्हा कोणतीही जखम होते किंवा लागतं तेव्हा ती भरून येण्यासाठी व्हिटॅमिन सी खूप गरजेचं असतं. त्वचा म्हणजे तुमची हील होण्याच्या प्रोसेसमध्ये, जखम कोणती भरून येण्याच्या प्रोसेसमध्ये व्हिटॅमिन सीचं खूप महत्वाचा रोल आहे. कोलॅजनचाही खूप महत्वाचा रोल आहे. या व्यतिरिक्त व्हिटॅमिन डी तर स्किनमध्ये तयार होतं त्वचेमध्ये, आणि व्हिटॅमिन B12 आणि बी कॉम्प्लेक्स ग्रुप हे पण त्वचेसाठी इम्पॉर्टंट आहेत. त्यापेक्षा जास्त ते केसांसाठी जरुरी आहेत. म्हणजे तुमचे केस हे त्याला एक प्रकारे ड्रायनेस कमी होण्यासाठी, केसांची वाढ होण्यासाठी, तुटकपणा कमी होण्यासाठी आणि केसांची जाडी वाढण्यासाठी आयर्न, झिंक, व्हिटॅमिन B12 आणि व्हिटॅमिन डी हे खूप गरजेचे आहेत. त्यामुळे हे सर्व व्हिटॅमिन्स असलेले, ही सर्व जीवनसत्वे असलेला सकस आहार घेणं, पौष्टिक आहार घेणं खूप गरजेचं आहे. आपल्या भारतीय आहारामध्ये युजली या सगळ्या गोष्टी असतातच. जंक फूड्स थोडे कमी करणे, ऑइली आणि स्वीट खाद्यपदार्थ कमी घेणे आहारात हे योग्य ठरेल. आणि जास्तीत जास्त फ्रुट्स, पाण्याचा इंटेक, फ्रेश फ्रूट ज्युसेस म्हणा, असे आहारामध्ये इन्क्लूड करणं खूप गरजेचं आहे. प्रोटीन्स पण तेवढेच इम्पॉर्टंट असल्यामुळे त्वचेसाठी, कारण केराटिन हे एक इम्पॉर्टंट प्रोटीन असतं त्वचेमध्ये, आणि कोलॅजन हे दोन्ही हेअर आणि त्वचेमध्ये असतात, केसात आणि त्वचेमध्ये. मग त्यांचा त्यासाठी ते प्रोटीन प्रोड्यूस होण्यासाठी डाएटमध्ये पण तुमच्या प्रोटीन्स असले पाहिजेत. जर तुम्ही डाळी खाल्ल्या, पालेभाज्या खाल्ल्या आणि सोयाबीन मध्ये सर्वात जास्त प्रोटीनचा अंश असतो,
1: हो,
0: त्यामुळे. आणि जर तुम्ही नॉन व्हेजिटेरियन असाल तर रोज एक अंडा जर तुम्ही खाल्लं उकडलेलं तर त्यातूनही योग्य प्रमाणात प्रोटीन्स तुम्हाला मिळतात.
1: बरीच लोक सोशल मीडियावरचे व्हिडिओ पाहून घरगुती उपाय करताना दिसतात. वेगवेगळे लेप बनवले जातात, त्याचं प्रमाण आपल्या त्वचेला योग्य आहे किंवा नाही याचा विचार न करताही ती चेहऱ्याला लावली जातात, तर असं करणं कितपत योग्य आहे याबद्दल सांगाल?
0: काही वेळा लेपमध्ये घरगुती घटक वापरलेले असतात, नाही असं नाही म्हणते मी, पण माझ्या मते हळद आणि मध आणि अलोवेराचा गर ह्या तीन गोष्टी सोडल्या तर बाकी कोणतेही, आणि काकडी, चार गोष्टी सोडल्या तर बाकी कोणतेही घटक असे त्वचेसाठी एवढे मोस्ट ऑफ द टाइम सूट होत नाहीत. त्वचेवरती त्याचा परिणाम युजली दिसतो, त्यामुळे नक्कीच त्याची व्यवस्थित आपण बघायला पाहिजे की काय त्यामध्ये एक्झॅक्टली घटक यूज केलेले आहेत. काही वेळेला बेसनामुळे पण इरिटेंट कॉन्टॅक्ट डर्मॅटायटिस म्हणजे त्वचेला सूज येणे, लालसरपणा होणे आणि एक्झिमा होणे असं पण बघितलेलं आहेत मी केसेस. तर त्यामुळे कोणतेही घटक त्यामध्ये कोणते आहेत ते तुम्ही म्हणजे व्यवस्थित त्वचारोग तज्ञांशी त्यांच्याकडून जाणून घ्यायला पाहिजे, त्यांच्यासोबत डिस्कस करूनच तुम्ही असे लेप लावायला पाहिजेत. मोस्टली म्हणजे टाळलेलं चांगलं, कारण त्यामुळे रिॲक्शन येतात त्वचेवरती.
1: पण काही लोक बरेच जण शॉर्टकट म्हणून बाजारात सनस्क्रीन लोशन मिळतात किंवा फेअरनेस क्रीम मिळतात, अशा पद्धतीचे क्रीम सुद्धा डायरेक्ट वापरतात, तर ही क्रीम सनस्क्रीन लोशन जी असतात ती निवडताना काय काळजी घ्यायला पाहिजे?
0: तर क्रीम्स तुम्ही निवडायची असेल तर जरूर तुमच्या स्किन स्पेशलिस्टना कन्सल्ट करा, कारण काही वेळेला क्रीम्समध्ये काही केमिकल्स असतात, त्याचं पर्सेंटेज बघावं लागतं. काही वेळेला स्टिरॉइड्स असतात.
1: बरं,
0: तर स्टिरॉइड्स असलेली क्रीम बऱ्याचदा लावल्यानंतर लोकांना असं वाटतं की का मॅजिकच झालंय, म्हणजे जादू झाली की काय, अगदी आठवड्याभरात रिझल्ट आलाय आणि फेस पूर्ण चमकाय लागलाय वगैरे, पूर्ण पुरळ गेलेले आहेत, म्हणून लोक ती लावायला कंटिन्यू करतात. स्वाभाविक आहे, कारण त्यांनी त्या क्रीमनी त्यांना रिझल्ट जो डिझायरेबल आहे तो लवकर दिलेला असतो. पण त्यांनी होतं काय की स्टेरॉइड असल्यामुळे त्यामध्ये ते तुम्ही वारंवार लावणं चांगलं नाहीये, त्याचे साईड इफेक्ट व्हायला सुरुवात होते त्वचेवरती तुमच्या, म्हणजे त्वचेला सूज येणे, लालसरपणा होणे, त्वचा अतिशय नाजूक होणे, त्वचेचा काही वेळेला वरचा लेअर बॅरियर जो प्रोटेक्टिव्ह लेअर असतो तो निघून जातो आणि मग त्वचेला इन्फेक्शन्स व्हायचे चान्सेस असतात. कोणते केमिकल्स आहेत ते जाणून घेतल्याशिवाय, तुमच्या स्किन स्पेशलिस्टशी बोलल्याशिवाय क्रीम्स वापरू नका. आणि सनस्क्रीन हे वापरताना

0: हा कंपल्सरी त्याच्या लेबलवर तीन गोष्टी असणं गरजेचं आहे. एक म्हणजे सन प्रोटेक्शन फॅक्टर.
1: बरं.
0: तो 30, 50, 55 काही वेळेला 100 असतो. तर तो कोणत्या वातावरणासाठी आणि कोणत्या तुमच्या रुटीन लाईफसाठी कसा वापरायचा, कोणता सनस्क्रीन वापरायचा, त्याचा SPF काय असायला पाहिजे हे जाणून घेणं महत्वाचं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सनस्क्रीन वरती मेन्शन केलेलं पाहिजे की वॉटर रेझिस्टंट म्हणून,
1: बरं.
0: तर हे लेबल असलेलं पाहिजे त्याच्यावर, नॉन कोमेडोजेनिक, वॉटर रेझिस्टंट, आणि त्याचा SPF मेन्शन केलेला असला पाहिजे. आणि डर्मॅटॉलॉजिकली टेस्टेड असं म्हणलेलं असेल तर तुम्ही तुमच्या त्वचारोग तज्ञांच्या सल्ल्याने एकदा ते वापरू शकता.
1: आत्ताच तुम्ही बोलात की SPF म्हणजे नेमकं काय असतं हे?
0: तर हा सन प्रोटेक्शन फॅक्टर हा तुम्हाला UV रेज म्हणजे सूर्याच्या किरणांपासून प्रोटेक्ट करतो. तर त्याची इंटेन्सिटी किती आहे,
1: बरं.
0: 30 म्हणजे थोडं कमी प्रोटेक्शन, 50 म्हणजे थोडं जास्त वेळ प्रोटेक्शन. त्यामुळे आपण म्हणतो जर SPF 50 सनस्क्रीन लावलं तर एव्हरी 3 आवरली 4 आवरली परत एकदा लावलं तरी सफिशियंट आहे. पण SPF 30 सनस्क्रीन जर तुम्ही वापरत असाल तर ते तुम्ही शक्यतो करून 1-2 तासांनी परत वापरायला पाहिजे,
1: बर
0: तर त्याचा कन्सिस्टंट इफेक्ट तुम्हाला मिळतो.
1: बर श्रोते हो, त्वचा आणि आरोग्य या विषयावर आज आपण त्वचा रोगतज्ञ डॉक्टर प्रणोती देशपांडे यांच्याशी संवाद साधत आहोत. वळूयात पुढच्या प्रश्नाकडे. डॉक्टर, आत्ताच तुम्ही सौंदर्य प्रसाधने निवडताना काय काळजी घ्यावी याबद्दल बोललात, पण काही लोकांना त्यामुळे अनेक प्रकारच्या ॲलर्जी किंवा काही त्वचा विकार होतात, तर अशी प्रसाधने वापरताना सर्वसाधारण काय विचार करावा?
0: तर सौंदर्य प्रसाधनांमध्ये मेनली फाउंडेशन्स असतात, मेकअप रिमूव्हर्स असतात, आणि काही वेळेला लिप प्रोडक्ट्स पण असतात, जसे की वेगवेगळ्या प्रकारचे लिप बाम, लिपस्टिक्स, आय केअर प्रोडक्ट्स असतात, जसे आय लॅशेस किंवा आय लायनर्स आणि काजळ. तर ह्या सगळ्या प्रोडक्ट्समध्ये काही केमिकल्स नक्की असतात.
1: बर.
0: तर त्यामध्ये असे काही अलर्जी कॉज करणारे पॅराबेन सारखे पण केमिकल्स काही वेळेला असतात. लिप बाम्समध्ये कलरिंग एजंट्स ऍड केलेले असतात, वेगवेगळे फ्लेवर्स असतात त्याचे.
1: बर.
0: तर त्यामुळे स्ट्रॉबेरी फ्लेवर म्हणा हे म्हणा, तर त्यामुळे काय होतं, काही लोकांची स्किन ही सेन्सिटिव्ह असते आणि त्यांना असे प्रोडक्ट्स चालत नाहीत, त्यांची स्किन लगेचच रिॲक्ट करत. रिॲक्शन झाल्यानंतर सूज येते ओठांना, काही वेळेला लालसर होतात ओठ, आणि काही वेळेला काय होतं की डोळ्यांच्या बाजूला जर समजा एखादं काजळ किंवा आयलायनर तुम्हाला जर नाही सूट होत असेल तर त्यामुळे खूप वरचेवर खाज येत राहणे, मग त्याचे असे ड्राई पॅचेस तुमच्या आयलिड्सवर बनणे, त्यानंतर एक्झिमाज होणे वेगवेगळ्या प्रकारचे, असे प्रॉब्लेम्स उद्भवू शकतात त्यातून. आणि त्वचेची जी क्रीम्स असतात त्यामुळे पण पुरळ उठणे, कारण तेल ग्रंथी त्यामुळे काही वेळेला ब्लॉक होऊन जातात, आणि कॉमेडोजेनिक असतात काही. कॉमेडोजेनिक म्हणजे त्याच्यामध्ये असे काही केमिकल्स असतात ज्यामुळे की पुरळ उठण्याचं प्रमाण जास्त होतं, असे केमिकल्स त्यामध्ये असतील तर त्यामुळे सडनली पुरळ उठतात. अशी प्रसाधने वापरायच्या अगोदर काळजी घेतली पाहिजे, तुमचा स्किन टाईप काय आहे, म्हणजे तुमची स्किन ऑइली आहे का, कॉम्बिनेशन आहे का, ड्राय आहे का, म्हणजे तेलकट किंवा दोन्हीचा कॉम्बिनेशन असलेली टाईप आहे का, किंवा कोरडी आहे का, सेन्सिटिव्ह आहे का, नॉर्मल आहे, 5 टाईप्स असतात. तर त्यानुसार तुमची स्किन कोणत्या प्रकारात मोडते हे तुम्ही त्वचारोग तज्ञांकडून एकदा जाणून घ्या, त्यांच्याशी बोलून त्यानंतरच त्यांच्या सल्ल्याने कोणतेही प्रसाधने वापरा.
1: बरं. डॉक्टर प्रणोती देशपांडे, मला असं विचारायचं की त्वचेसाठी पाणी आणि झोप यांचं समीकरण किती महत्वाचं आहे?
0: अगदीच महत्वाचं आहे. उत्तम आणि योग्य झोप, मिनिमम 6 to 7 आवर्स, 6 ते 7 तासाची झोप गरजेची आहे, कारण त्यामुळे आपल्या बॉडीमध्ये जी हॉर्मोन्स असतात ती बॅलन्समध्ये राहतात, आणि स्टिरॉइड हॉर्मोन स्पेसिफिकली, प्रत्येक हॉर्मोन हे क्लॉकच्या प्रकारे चालू असतं, दिवसाच्या प्रत्येक वेळेला वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळे हॉर्मोन्स वाढत कमी होत असतात, तर हे बायोलॉजिकल क्लॉक जे आपण म्हणतो ते मेंटेन होण्यासाठी योग्य झोप घेणं अतिशय गरजेचं आहे. मिनिमम 6 ते 7 तास, कमी ताण हाही गरजेचं आहे, कारण ह्या दोन्ही गोष्टी नसतील तर त्वचेवर लगेचच ते दिसून यायला लागतं. तुमची त्वचा निस्तेज होऊन जाते, तजेला निघून जातो, डोळ्यांच्या खाली काळी वर्तुळे येतात, मग पुरळ यायला सुरुवात होते कारण तुमच्या हॉर्मोन्सचा इम्बॅलन्स होतो. आणि पाणी नाही पिलं योग्य क्वांटिटीमध्ये तरी पण त्वचा खूप कोरडी पडते, त्वचेमध्ये पण ओलावा कमी होऊन जातो, मग पायाच्या टाचांना खूप चिरण्या पडणे, क्रॅक्स होणे, फिशर फिट म्हणतो.

0: पण अशा प्रकारचे प्रॉब्लेम्स होतात, किंवा त्वचा पूर्णपणे ड्राय होऊन खाज सुटणे, एक्झिमा होणे, त्वचा अतिशय निस्तेज आणि पेल दिसणे, ही सर्व लक्षणे दिसून येतात. त्यामुळे मिनिमम 3 ते 4 लिटर्स पाणी पिणं खूप गरजेचं आहे दिवसाला, आणि योग्य 6 ते 7 तासांची झोप घेणंही गरजेचं आहे.
1: बरोबर डॉक्टर, आता त्वचेसंबंधी बरेच गैरसमज लोकांमध्ये आहेत, याबद्दल सांगाल.
0: त्वचेचे कोणतेही आजार झाले तर एक प्रकारचा तो टॅबू म्हणतो आपण त्याला, आहे लोकांमध्ये अजूनही. म्हणजे त्वचेवरती पांढरे चट्टे येतात, विटीलायगो म्हणतो आपण त्याला, खोडाचा आजार किंवा सोरियासिस म्हणून एक आजार आहे. तर अशा प्रकारचे आजार झाले की लोकांना असं वाटतं की हे इन्फेक्शन आहे आणि मी जर टच जरी केलं त्या व्यक्तीला तरी मला होईल.
1: बर,
0: पण हे असं नाहीये. हे दोन्ही आजार जे आहेत, जरी त्याला एक प्रकारचा सामाजिक टाबू जरी असला, तरी सुद्धा सोरियासिस आणि खोडाचा म्हणजे विटीलायगोचा आजार हा संसर्गजन्य नाहीये.
1: बर,
0: तो एक गैरसमज मला इथे दूर करायचा आहे. आणि कारण हे आजार हे जेनेटिक आणि इम्युन सिस्टीम मध्ये काही चेंजेस झाल्यामुळे, काही बदलाव झाल्यामुळे होतात, तर ती इन्फेक्शन्स नाहीयेत. त्यामुळे ती नुसता हात लावल्यामुळे पसरणारी नाहीयेत.
1: डॉक्टर प्रणती देशपांडे मॅडम, आता जाता जाता आमच्या श्रोत्यांना निरोगी त्वचेचं आरोग्य याबद्दल काय मोलाचा सल्ला द्याल?
0: मी फक्त काही गोष्टी सांगेन की कुठल्याही प्रकारे जर तुम्हाला त्वचेवरती कोणतेही पुरळ उठले, खास सुटली, तर थांबू नका. लगेच तुमच्या त्वचारोग तज्ञांचा सल्ला घ्या. बाहेरील कोणतीही क्रीम्स वापरायच्या अगोदर त्यांचा सल्ला घ्या, कारण त्याचे साईड इफेक्ट्स होऊ शकतात. त्याच्यामुळे तुमच्या चेहऱ्यासारख्या महत्वाच्या अवयवावरती, भागावरती रिॲक्शन येऊ शकते. आणि व्यवस्थित सकस आहार घ्या, नियमित झोप, तणाव कमी ठेवा. कुठल्याही प्रकारे कोणताही थोडा जरी तुम्हाला असं वाटलं की त्वचेवर काहीतरी उठतंय म्हणा किंवा खास सुटलीय, लगेचच डॉक्टरांना दाखवा. अनावश्यक गोळ्या घेऊ नका. कोणत्याही गोळ्या घ्यायच्या अगोदर तुम्हाला त्याची अलर्जी पूर्वी होती का याची हिस्ट्री पण खूप गरजेची आहे. त्यामुळे पण खूप वेळा काही जीवनघातक अशा लाईफ थ्रेटनिंग रिॲक्शन्स होतात, ज्यासाठी तुम्हाला आयसीयूमध्ये पण ऍडमिट करावं लागू शकतं. त्यामुळे कोणत्याही गोळ्या, स्पेसिफिकली पेन किलर गोळ्या घेताना विचार करा आणि सल्ला घेऊनच घ्या.
1: श्रोते हो, आज आपण त्वचारोगतज्ञ डॉक्टर प्रणोती देशपांडे यांच्याकडून अनेक महत्वाच्या गोष्टी जाणून घेतल्यात. तसंच निरोगी त्वचेच्या आरोग्यासाठी योग्य आहार, पुरेसे पाणी, चांगली झोप आणि नियमित काळजी घेणं किती महत्वाचं आहे हेही जाणून घेतलं. डॉक्टर प्रणोती देशपांडे मॅडम, तुम्ही तुमचा महत्वाचा असा वेळ काढून आमच्या श्रोत्यांना मार्गदर्शन केलं आणि अनेक शंकांचं निरसन सुद्धा केलं, याबद्दल श्रोत्यांतर्फे आणि आकाशवाणीतर्फे मी आपले मनपूर्वक आभार मानते. धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: श्रोते हो, आताच आपण त्वचा आणि आरोग्य या विषयावर त्वचारोगतज्ञ डॉक्टर प्रणोती देशपांडे यांची सीमा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत.

श्रोते हो, निशिगंध मराठी कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकाल दर सोमवारी आणि बुधवारी दुपारी 2:30 वाजून।

आत्ताच आपण आशा भोसले यांच्या स्वरातील ग दि माडगुळकर यांचं गीत ऐकलत आणि संगीत होतं श्रीनिवास खळे यांचं. श्रोते हो, याबरोबरच आजचा आपला निशिगंध मराठी कार्यक्रम इथेच समाप्त होत आहे. पुन्हा भेटूयात येत्या सोमवारी दुपारी 2:30 याच मीटर्सवर. तोपर्यंत सीमा कुलकर्णीचा नमस्कार.